ये गानों की गाने जी करते थे अबू धाबी सुमाटू ने गाने जी फरमाइश किया है। बिल्कुल गानों मजेदार है पर गाना बुधंदी गडो गड व्हाइटिश ब्यूटी प्रोडक्ट जो इस्तेमाल करना तो मजो अची वो। अगर व्हाइटिश ब्यूटी प्रोडक्ट जी आज तवे करीबी जनरल स्टोर से अना अवेलेबल को नंबर बुधाई आया जिंदी तुम राबो करीबी जनरल स्टोर से अवेलेबल भी कराए सको था। सो जनाब नंबर जो नोट कर वो अगर अना तीन तुम कोन किया है सो नंबर है 3 4 09 33 84 84 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9př 9
ही प्रोडक्ट असाजे हिसाब वो आई है तुम उन परचेज कर इस्तेमाल कर ठीक है तवे सफा भला रिजल्ट मिलता रहा सोना सोना थन्दा रहा।